0: Green? Mr. Green? Tommy Cody? Green? Hey, dekho. Mu tamo pai cha dhari thi aichi.
1: Good evening, Robertson. आज मोर आसुआसु टिके लेट है गला मो पे चा आनी चत
0: ओ श्योर निया चा खा